Oejala, Lare, hey, Aapke Waas, Tessin Hallo. Zaterdag, Sanitjer, 19 september, ko Meervaartheater mee. Ha, Amsterdamke Meervaartheater mee. Je Jumpjes Concert, hoe nu wel heen? The Greatest Voices of Bollywood. जिसमें आप लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, माइक मुकेश, अरिजीत सिंह, कुमार सानू, अल कल्याणी,